0: अब सुनिए ऑलिव का जबरदस्त हिट।
1: जबरदस्त हिट अभी बजा आएगा ना भिड़ो।
2: नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवडतीला चंद्राची चंद्राची ग। नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची।